0: I do not know which of these deities heard my prayers, but they are all in my heart.
1: हे मनाला आपल्याले विचारल्याशिवाय मनासारखा होणार नाही असा आता ज्याची कोणाला सांगायला काय नाही सांगायचं काय सांगून करू.